0: തമിഴിന്റെ ഈണമുള്ള പാലക്കാടൻ കാറ്റിനൊപ്പം താളമിട്ട് അഹല്യ എഫ്എം 90.4 കേട്ട് കേട്ട് കൂട്ടുകൂടാം.
1: बरसों हो गए बिछड़े, अब साथ नहीं हो तुम, फिर ऐसा क्यों लगता है जहां मैं हूं वहीं हो तुम. क्या करूं मैं अपनी उंगलियों का, किसी की भी तस्वीर बनाओ तुम्हारी बन जाती है. ये सिर्फ मेरा पागलपन है या